अशोके नमस्तंग अशोके नमस्तंग निर्तापे नमस्तंग अथापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निदाने नमस्तंग अगाहे नमस्तंग अबाहे नमस्तंग त्रिवर्गे।

नमस्तंग अमजुबे नमस्तस्त यजुबे नदेशंग देशे नमस्तंग पेशे नमस्तंग निर्दहमे नमस्तंग निर्भमे नमो सर्वकाले नमो सर्वद्याले नमो सर्वरूपे नमो सर्वपूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देवे नमस्तंग पेवे।